0: अमगाः ज्ञानावस्थितः तद्गतेन मनः पश्यन्ति यं योगिनो यस्यां तं न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः। शान्ताकारं भुजगचयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिहृद्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। धन्यवादः।
1: धन्यवाद पुटाणि। ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಂಸ್ಕೃತ ದಿನದ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಹೇಳುತ್ತಾ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಆಲಿಸಿದ ಎಲ್ಲ ಕೇಳುಗರಿಗೆ ನಮ್ಮ ಚೇತನ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕಿಡ್ಸ್ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಶಿಕ್ಷಕರಿಂದ ಧನ್ಯವಾದಗಳು। ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಭಾರತ್।

0: अमगाः ज्ञानावस्थितः तद्गतेन मनः पश्यन्ति यं योगिनो यस्यां तं न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः। शान्ताकारं भुजगचयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिहृद्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। धन्यवादः।
1: धन्यवाद पुटाणि। ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಂಸ್ಕೃತ ದಿನದ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಹೇಳುತ್ತಾ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಆಲಿಸಿದ ಎಲ್ಲ ಕೇಳುಗರಿಗೆ ನಮ್ಮ ಚೇತನ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕಿಡ್ಸ್ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಶಿಕ್ಷಕರಿಂದ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಭಾರತ್.